0: नमः स्वंग काले नमः स्वंग पाले नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो शाशाय नमो महामाये
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोग रोगे नमो सुख सुखे
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व वीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृसं
1: नमो सर्व रंगे तिरंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी चरपट छन्त्व प्रसाद अनृत कर्मे अनृत तर्मे अचल राज्य अटल साजे सर्व